0: लाल बनदी बा लाल की तस्वीर हम पेन नहीं पोंका में कोरा था
1: अध्याय का गाहे देनी
0: अध्याय के गोत का मी देनी गाहे दो ए गाह की मी कु दिन मी गें वर बैवर फैदा तके गेनवा देने का में दो
1: लब्बा
0: ए मा गहु मिसाल का बाइफार हो रहा ना माला गाह कबस कुड़ा कुड़ा गाहे बिज दो हमें गोता मेवा आला गाह कबस दाने किया बड़ू गाह कबस फाउंड में दाने पुरी हाँ का मकी वेस मी कु दिन ना मी गहु के सब बबू कौन का में वाने का में मिकुदिन कुरा हिवा कमे मि तस्वीर तक उ बेता
2: लब्बा लब्बा
0: ए कोन का बेंगाली मितन एम कुरा हिवा कम की मिकुदि
1: ए बडु मीहा का हदिया देनो
0: एहेन त बडु मीहु न वर हदिया दे हिवे दो कुडा कुदिन न दे हिवे त हदिया
2: कुडा कुदिन न सल
1: हदिया दे
0: रंगळ कमिंग ए हम बडत मीहु न सदिया दे माने कुडा कुदिन न सदिया दे माने दो वर रंगळ
1: लब्बा
0: हदिया दिन मा बेगुद मियार वर गिना ವಾಕ್ತ ದಕ್ಕಾಲೆ ವಿಜದ ನೇ ಮೀಗಿಂ ಹದಿಯಾ ದಿನ ಮಕ್ಕಿ ಕಿಹಾ ವರೆಗೆ ಕಮೆಕ್ಕ ಮಿಕು ದಿನ ವರ ರಂಗಳ ಎಗಿದಾಣೆ ಕಮ ಅಂಟಿ ಮ್ಯಾರ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಎಗಿ ಜತ
1: ಲಬ್ಬ
0: ವರ ಗಿನ ಕಂಕ ಒಳುಂ ಫಿಲಾಫಿದ ಅತಿ ಸ್ಟುಡಿಯೋ ದಿಬಿ ಕುದಿಂಗೆ ಬ್ಯಾರಿಯು ಮಾ ಐಕಿ ಹದಿಯಾ ದಿನ ಮಂ ಎಕುದಿಂ ಕಂತತ್ತ ಕುರಾ ಗೋಯ್ವೆಸ್ ವನಿ ಒಳುಂ ಫಿಲುವಾ ಲೈಫ ಮಿಕುದಿಂ ಕಿಯಾ ದಿನಿಂದ ವರ ಗಿನ ಕಂತತ್ತ ಕೊಲ್ಲೆ ವಿದಾಣೆ ಕಂತತ್ತ
1: ಲಬ್ಬ
0: ಎಹೆಂ ವಿಮ ಹಿಂಗಾಬಲ ಫಿನಾದತ್ತ ಮಿಯದ ಬದ್ದಲ್ ಕೊಲ್ಲಾ ಕುಜ್ಜಾಗ ವಾಹಕ ಅಡುಹಾಲಮ